तिन्ही खसमती आया। इना जनता कह वस किश नाही तुवे की जग तो पाया, एक नानू तू मेले कापो तुद खुआया, गुर कृपा ते जानिया जिथे तुदा बुझाया, सहजे ही सच समाया।